गावे को जापे दिसे दूर, गावे को विखे हादरा हदूर, कथना कथी नया वै तोट, काथ काथ कथी कोटी कोट कोट, देदा दे लैदे थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाहे, हुक्मे हुक्म चलाए राहु, नानक विगसैवे परवाहु, साचा साहिब साच नाए, पाख्या पहु अपार आख्या।

भगत भगत सुन तहोलोए, जात हृदय एको होए, सच करणी सच ताती रहत, सच हृदय सत मुख कहत, साची दृष्ट साचा आकार, सच वर्त साचा पासार, पार ब्रह्म जिन सच कर जात।